आणि सीता अजून गहना खसाली गईतीन हाजिर गराए पनि गिरिने पाठ सीत पो खसाली ती गईन चिंदे तयाईतीये कसका होन ये चिन्ने बकुसन होस यो हजुर मा दिए यति बात गरी दिए ती गहना देखे प्रभुले जसाई चिने सब गहना र शोक बहुत भई हामेरी सीता तसाई रोये छाती बिसे धरेर गहना नाना बिलापले जसाई सुग्रीव मन्त्रीले ता प्रभुजीको